बहुत सुंदर लाइन है, दौलत दौलत यानी कि पैसा जिसे सबको जरूरी है, ना गेसोंडहेड हेफ्ट इदरीन गेल्ड नोडिग, एक ओक ट्रोमस. En dan gaan we vragen wie niet. Daulat chahiye, paisa chahiye. Jeevan mein aage badhne ke liye aur saath hi saath tandurusti bhi hona chahiye. Agar aapke tandurusti utna theek nahi, aapke paas pura daulat hai, bharpur daulat hai, to bhi aap bhi khush nahi rahenge.

सेल्फ पोर्ट्रेट, सेल्फ पोर्ट्रेट, वी ये बेन सेह ये सेल्फ, वी ये वर्ड वेट ये अलेन, लात अ अंदर यौ नीत फॉर्मन, लात अ अंदर यौ नीत फॉर्मन, दैट ये यौ माक्ट, दैट ये यौ माक्ट, माक जस्ट ये. Zacht. Ik wens je geen sterkte, maar een arm die op je wacht met liefde en warmte, want juist daaruit put je kracht.